वाहेरे समाजी कार्य आहे. आमच्या योजनांचे मुख्य केंद्र जरूर असतात आणि आज आलेले एक संकल्पना मिळाले आहे. सभा भवन नाही ओबीओ वेद गायन करतात आणि सभा मध्ये आणि त्या ठिकाणी आमचे युवक जाण्याचे

0: सुरसुरीदन डामस्तमस बुलडोजर एक नवी खुशी पहिले बोटिंगटन गावा एक बुलडोजर जाचा सैसैत हल्लेले नारा मोलावला गेले कर कर कर कोंगने बुलडोजर जशी एक एक कण सरसलेले आणि बडाय चितलेले अशी नागवा सांगोडे बुलडोजर जोडोडी अतरे सैसैत एक एक दिसा पंचायत सांधान्यांना नार बुलडोजर बटन उद्या पहिलीस आणि आईने वेळाला बुलडोजर आईलेलीस पण त्या वेळाला नागवानी संगंगा इस्कोलाले संडेले हर्षेश्वर बरीस
1: बर्फांक बोरंक सर्वांक